तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट दे दा दे लै दे थक पाए जुगा जुगंतर खाई खा हुक्मे हुक्म चलाए राहो नानक विकसै वे प्रवाहो साचा साहेब साच नाए।